0: मी मरियम रिफ्का रशीद, रिफ्का गार्ड, दिवे ही एफएम, दिवे ही नायक।
1: नोदी है कि मेगाहर्ट्स दिवे ही एफएम, अब दुस एम मेगाहर्ट्स।
2: ಮೆಸೇಜ್ ಕೊರವಾನ್ ಮೇಶೋಗ ಇಹುನ್ ತೆರಿಂಗ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ತಕ ಇಕೋ ಕುರಿಯತಾನ ಫಸ್ಟ್ ಕಡೆ ತೀರ್ಸಿಂಗ್ ಮಾ ಹಮೇ ಶೋಯಾಕೋ ಕುರಿಯತಾನ.